मस्तं भगनंत शैलं मस्तं भगनंत शैलं तर्दमंत्रंत पपीलते साग्रं लघंत पिंगं साग्रं लघंत पिंगं तं प्रगास